कहाँ पाई ऑफिस र ब्रेक र साथी तो कहाँ पाई वर्षा संजर सहारा खटी जमे कथा बढ़े हस फुटे ओठर धारे जेबे काच ग्लास रे झणा हुए ए चाहर धारा रंग तार सेई सेफाळी धुआं सकाळ परे स्वाद तार जीवन र सुख दुख भळी सिप परे सिप नौ नौ जीवनटा लागे सते जेमती हालुका जणा अजणा सबु अभिमान कुआडे